ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
2: कागद पेन नहीं या वेड़ी मोबाइल सा नवा उपक्रम आहे विवरण आणि

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच रेडिओ.सी

0: होई उस्मानाबाद.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ATI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये. यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन एक बहुगुणी कृषी उद्योग याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते. निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते. एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास होऊ शकतो. परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत. आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो. चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे. विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत. सहस्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टिमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे. अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात. ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे. कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे. कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत. काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते. खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे तिचा कसही कमी झाला आहे. पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे. त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढते दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे. आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत. अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खात्यातोंडांची संख्या वाढत आहे. 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे. ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे. खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे. त्यामुळेच नवनवीन कुटीर उद्योग निर्माण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात. त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे. पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे. त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी लहान मुले स्त्रिया अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे कृषी पदवीधर विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे. संशोधन करायला भरपूर वाव आहे. सुतार लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो. नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात, किंवा शेताच्या बांधाला झाडात झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते. आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख. मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे. पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात. साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो. आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची. ही सातेरी मोहळं झाडांच्या ढोलीत खड्ड्यांमध्ये खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात. प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात. त्यांची वस्ती स्थिर असते. आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते. फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं. त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात. पावसाळा हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं. आग्या मोहळाचा मध ती मोहळं नष्ट करून मिळवला जातो, पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही. आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो. मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगल झाडीतून मिळवावी लागतात, किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात. त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी आळ्या कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात. प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं. राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी आणि फक्त प्रजननासाठी उपयोगी पडणारे 500 नर हे त्यांचे भाऊ. त्यांचं मिलन इतर मोहळातल्या राणीशी होत असतं आणि ती उंच हवेत मिलन झालेली राणी माशी नव्या मोहळाची स्थापना करते. इतर प्रौढ कामकरी माशा तिला मदत करतात. अंडी घालण्यासाठी षटकोनी घरांची मेणाची नवी पोळी बांधणे, स्वच्छता ठेवणे, आळ्यांना मध आणि परागकण, त्याचप्रमाणे डोक्यातील ग्रंथीत निर्माण होणारे प्रथिनयुक्त शिशु अन्न भरवणे, मोहळाचं संरक्षण करणे, भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलोऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे, अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं, तर राणी माशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणी माशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1200 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व पराकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. दोन समांतर पोळ्यात दोन दोन माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं, त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात, जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो, त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वन विभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकता रेडिओ तिराणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो हिंदी सिनेमांमध्ये प्रचलित शब्द आणि त्यामधून निर्माण होणारी गीतं ही लोकप्रियता मिळवण्यासाठी या रचना कारणीभूत ठरत असतात. आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमामध्ये आपण अशीच थीम घेतलेली आहे जी आहे महबूब. आणि या थीमवरील आधारित गीत आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात सूरज या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात महबूब की मेहंदी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हिमालय की गोद में या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात. आजची आपली थीम आहे महबूब. हे गीत गायलं आहे मुकेश यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात महबूबिया थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे धर्मवीर.

मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटातील गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंदबक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. स्वर भार्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात फिजा या चित्रपटासाठी सुनिधी चव्हाण आणि कृष्ण यांच्या आवाजातील तेजपाल कौर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहात बीबी नंबर वन या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील सुखविंदर यांचं गीत. संगीतकार आहेत सुखविंदर सिंग.

श्रोतेहो स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक आणि चित्रपट आहे डुप्लिकेट.

श्रोतेहो स्वर भार या कार्यक्रमात महबूब या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अजनबी या चित्रपटासाठी अदनान सामी आणि सोनिधी चव्हाण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात आर डी बर्मन यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन, चित्रपट शोले. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या संबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हास निश्चितपणे कळवू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900, अर्थात 9975500900. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि पुन्हा हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शोमध्ये. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शोमध्ये आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. त्यांची गाणी कुणीही ऐकली नसतील असं झालंच नसेल, कारण की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे आपल्या ओठांवरती रेंगाळतं. आणि आजचे आपले बिग स्टार कोण आहेत लवकरच सांगणार आहे, आणि त्यांची यशोगाथा आपण आपल्या बिग स्टार शोमधून जाणून घेतोय. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला. मंडळी, हिंदी पार्श्वगाय आणि त्या पार्श्वगायनाला एक वेगळी उंची आणि तेवढाच ठोस पाया देण्याची किमया अगदी थोडक्या जणांनी केली आहे. यामध्ये खरंच KL सहगलपासून अगदी अरिजित सिंग इथंपर्यंत ती यादी पोहोचते. यातील मधुरी कडी ती किशोरदा, मोहम्मद रफी, मन्नाडे, मुकेश हे आहेत. आणि याच जादुई पार्श्वगायनाला एक वेगळा आयाम दिला तो महान पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांनी. त्यामुळं हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा 16 भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं. SP आजच्या आपल्या बिग स्टार शोमध्ये मोठी प्लेस आपण SP देत आहोत. त्यामुळं आजचे आपले बिग स्टार आहेत SPB, अर्थात SP बालसुब्रमण्यम. आजच्या बिग स्टार शोमधून जाणून घेऊयात SPचा हा सुंदरसा प्रवास.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल, कारण आजचे आपले बिग स्टार आहेत एसपी बालसुब्रमण्यम. एसपींचा आवाज आणि त्या गाण्यातील लयता ही आपल्याला वेधूनच घेते. अनेक भागांमधून अनेक प्रतिभा संगीत क्षेत्रात येतात, परंतु एसपींचा आवाज आणि स्टाईलच मोठी मजेदार आहे. ते गीतांचे बोल आणि त्यातील भाव पटकन समजून घेतात. म्हणूनच त्यांची दर्दभरी गाणी असोत, प्रेमगीत असोत, विनोदी प्रसंगाची गीत असोत, एसपी सगळ्यातच लाजवाब आहे. म्हणूनच त्यांचं तेरे मेरे बीच में हे गीत आणि मेरे जीवन साथी ही दोन्ही गाणी जर आपण ऐकली तर फरक फक्त जाणवतच नाही, तर तो आपलं लक्षही वेधून घेतो. आणि हे एसपींचं आणखीन एक वेगळंपण म्हणावं लागेल.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेना 90.4 FM वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी, असेच वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेना ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय यस्पींना. यस्पींना लहान वयात संगीताची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील यस्पी सामामुरी एका हरिकथा कलाकार होते, त्यामुळं यस्पींना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली. परंतु यस्पींनी इंजिनियर व्हावं असं सामामूर्ती यांना वाटायचं, म्हणून अनंतपुराच्या JNTU मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. वडिलांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी याच दरम्यान संगीताची वाटचालही सुरू केली आणि 1964 साली त्यांनी हौशी गायकासाठीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. यस्पींनी 1966 मध्ये पार्श्वगायनाला सुरुवात केली आणि यानंतर 1969 मध्ये शांती नीलयम ईआर काई हे गीत त्यांनी गायलं. यानंतर सत्यम यांनी संगीतबद्ध केलेल्या केनी वायुसू या तेलुगू चित्रपटातील ये दिविली या गाण्याच्या गायनाने त्यांच्या कारकिर्दीला नवीन ओळख आणि नवीन दिशा मिळाली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. आजचे आपले बिग स्टार आहेत SPB म्हणजेच SP बालसुब्रमण्यम. SPनी कोणत्याही गायकाने एकाच दिवशी सर्वाधिक गाणी सादर करण्याचा मान हा त्यांनाच मिळाला. त्यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत कन्नडमध्ये 21, तमिळमध्ये 19 गाणी, हिंदीमध्ये 16 गाणी एकदाच रेकॉर्ड केली. याबद्दल ते म्हणायचे, मी एका दिवसात 15 ते 20 गाणी रेकॉर्ड करायचो आणि आनंद मिलिंदसाठी परतीचं तिकीट काढायचो. 1970 त्यांनी MG रामचंद्रन, शिवाजी गणेशन आणि SM विश्वनाथ यांच्या सोबत काम केलं. इलाई राजा हे सिने क्षेत्रात येण्यापूर्वीच यस्मिनचा आणि त्यांचा प्रवास सुरू झाला होता आणि सुरुवातीच्या काळात ते संपूर्ण दक्षिण भारतातील शहरांमधून गायन करायचे.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत एसपी बालसुब्रमण्यम. एसपी बालसुब्रमण्यम हे 1980 शंकर भरणम या चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी झाले. हा चित्रपट तेलुगू सिनेसृष्टीत आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. शास्त्रीय दृष्ट्या प्रशिक्षित नसूनही त्यांनी गाणी रेकॉर्ड करताना फिल्मी संगीताचा आणि त्यातील क्रिएटिव्हिटीचा वापर केला. त्यामुळे यस्पींना त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि यस्पींच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा ट्विस्ट आला, तो 1981 एक दुजे के लिएच्या निमित्तानं, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायनाचा दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजची आपली मैफिल रंगलेली आहे ती आपल्या एसपी बालसुब्रमण्यम यांच्या गीतांनी. आणि एका एपिसोड मध्ये एसपी दांची गाणी घेणं खरंच कठीण आहे. आपण मोजकीच गाणी त्यांची जी टॉप रेटेड हिट गाणी आहेत ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, यस्मिनच्या जीवनामध्ये आणखीन एक नवा ट्विस्ट आला, तो 1990 ब्लॉकबस्टर मैंने प्यार कियाच्या रूपानं. 1990 दशकात यस्मिन अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून पुढे आले. यानंतर पुन्हा सूरज बडजाता यांच्या हम आपके है कोणचा उल्लेख करावाच लागेल. या चित्रपटातील गीतांनीही लोकांना मंत्रमुग्ध केलं. यातील दीदी तेरा देवर दिवाना हे लता मंगेशकर यांच्या सोबतचं गीत त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेलं.

आपण एक आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. आजचे आपले बिग स्टार आहेत SP बालसुब्रमण्यम. यानंतर आणखीन एक ट्विस्ट यस्मिनच्या जीवनामध्ये आला. त्यांनी AR रेहमानसोबत अनेक चित्रपटांमधून पार्श्वगायन केलं. यस्मिननी सुरुवातीस रोजा या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. इतर लोकप्रिय गीतांमध्ये पुधिया मुगम मधील जुलाई माधम या गाण्याचाही समावेश करता येईल. 1995 त्यांना गणयोगी पंचाक्षरी गवईसाठी उमांडू घुमुंडू या गाण्यासाठी 4th राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2013 यस्मिननी चेन्नई एक्सप्रेससाठी शीर्षक गीत गायलं. बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगतीसोबत. मंडळी, यस्मिन हे एकमेव गायक आहेत ज्यांची 54 वर्षाची संगीत कारकीर्द राहिली. त्यांच्या शेवटच्या दिवसातही त्यांनी दररोज 2 गाणी रेकॉर्ड केली आहेत. यस्मिन खऱ्या अर्थानं लोकांचे भावभावना व्यक्त करणारे सर्वांग सुंदर गायक ठरले. यस्मिननी भाषा ही कधीच आपल्या गायकीत महत्वाची ठरू दिली नाही. दक्षिणात्य संगीत असेल, तमिळ संगीत असेल, तेलुगू किंवा हिंदीतील गाणी असतील, यस्मिनचा सूर लागला की कान हे तृप्त करतातच. मग भाषेचा अडसर येत नाही. संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने 40,000 गीतं गायल्याचा विक्रमही यस्मिनच्याच नावावर आहे. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्काराचे ते विजेते ठरले. यस्मिनची गायनशैली खऱ्या अर्थाने हृदयापर्यंत पोहोचते आणि गीतातील अचूक भाव आपल्यालाही जगायला भाग पाडतं. म्हणूनच यस्मिन हे एक महान गायक आणि संगीतातील अनुभूती म्हणून ओळखले जातात. आणि म्हणूनच ते आहेत रेडिओ 13 चे बिग बिग बिग स्टार.

आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत नवीन बिग स्टार सोबत. त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायला आपल्या रेडिओ उतरणावरती. आजचे आपले बिग स्टार होते SP बालसुब्रमण्यम. आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 99705900 वरती. तर भेटूयात पुढच्या भागात नवीन बिग स्टार सोबत, RJ प्रगती सोबत, म्हणजेच माझ्यासोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:14 होत आहेत आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. सर्व श्रोतांचं पुन्हा एकदा स्वागत करते. 9970599 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गीत मला पाठवायचं आहे. याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना देखील एक पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत. तर थोडंसं डोकं दुखत आहे, त्यामुळे थोडंसं उशिरा आली आहे. तर ज्या श्रोतांच्या काल फरमाईशी पूर्ण झाल्या त्या श्रोतांनी 4-5 दिवसानंतर फरमाईश पाठवायची आहे. आणि ज्या श्रोतांच्या राहिलेल्या आहेत किंवा ज्यांचा वार ठरलेला आहे मंगळवार, अशा श्रोतांच्या नक्कीच आज फरमाईश पूर्ण करूयात. सुरुवात करूयात, बरेच दिवस झाले आपले नियमित श्रोते आहेत संभाजी लोकरे सर, गाव वाघाळा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. ते देखील नियमित श्रोते आहेत. आज त्यांना गीत ऐकायचं आहे, पाप या चित्रपटातील एक सुंदर असं गीत आहे राहत फतेह अली खान यांचं, खूप छान असं गीत आहे. याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करते आहे. ऐकूयात संभाजी सरांची व्हॉट्सअप फरमाईश आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला.

ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. तर पुढची फरमाइश घेऊयात. असं सुंदर एक गीत आहे जे प्रीतम यांनी म्युझिक दिलेलं आहे आणि के यांनी गायलं आहे. तर श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत पवन राजूभाऊ गोपाळ, जिल्हा वाशिम, तालुका रिसोड. नाही, बऱ्याच दिवसानंतर फरमाइश आली आहे. राधिका लेडीज कॉर्नर रिसोड येथून आपले नियमित श्रोते होते हे सर देखील. तर आज खूप दिवसानंतर सरांनी फरमाइश पाठवली आहे. थँक्यू सो मच सर. असंच ऐकत चला आणि आनंदी राहत चला. रेडिओ तणा 90.4 एफ एम ऐकूयात. आपले जे नियमित श्रोते आहेत राधिका लेडीज कॉर्नर रिसोड जिल्हा वाशिम येथून, पवन राजूभाऊ आणि गोपाल सर यांची व्हॉट्सअप फरमाइश.

दुपारचे 1:23 होत आहेत, यानंतरची फरमाईश. नमस्कार प्रगती मॅडम, मी दीपाली सतीश कदम, राहणार मुक्काम पोस्ट चंचली असलेले सर ताईंनी. चंचलीच आहे का ते? तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथून. आणि पुढे म्हणतात, तुमचे कार्यक्रम रोज ऐकत असते, व्हॉट्सअप फरमाईश. हा कार्यक्रम आता मी लाईव्ह देखील ऐकत आहे. मी तुमची नवीन श्रोता आहे. आज मला एक गाणं द्यायचं आहे माझ्या मुलीसाठी. ती कुस्तीपटू आहे. गेल्या वर्षी तिला स्टेटला सिल्वर मेडल मिळालं आहे. क्या बात आहे, खरंच खूप छान. काँग्रेट्स करते तिला. आणि तिच्यासाठी एक गीत मला ऐकायचं आहे, बापू सेहत केली आहे तू तो हानिकारक आहे. दंगल या चित्रपटातील सुंदर असं गीत आहे. नक्कीच तिचं नाव सांगितलं असतं तर ताई खरंच मला आणखीन आनंद झाला असता. पण नेक्स्ट टाईम जेव्हा फरमाईश पाठवाल, नक्कीच तिचा फोटो देखील मला पाहायला आवडेल की तिला सिल्वर मेडल भेटला आणि कुस्तीपटू आहे ती. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच दीपाली ताई. नक्कीच ऐकूया तिच्यासाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचं, आणि आज वेगळी देखील गीतं येत आहेत, तर छान वाटते मला की अशी गीतं येणं देखील तेवढीच गरजेची आहेत, कारण की 30-30 गीतं आपण ऐकत असतो व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर पुढची फरमाईश आहे जे गीत बऱ्याच दिवसानंतर मी देखील ऐकणार आहे, किसना हा चित्रपट आहे आणि AR रहमान यांचं म्युझिक आहे, उदित नारायण मधुश्री यांनी हे गीत गायलं आहे, आणि आपले श्रोते जे आहेत, नियमित श्रोते आहेत, ते म्हणतात की असं गीत आहे, मधुश्री यांच्या आवाजातील हे गीत आहे, शब्दांच्या सुरांनी जी मनाचा वेध घेते, आपल्या आवाजाने जी दररोज नवी उमेद देते, रेडिओच्या दुनियेतील ती एक हसरी चांदणी, रेडिओ तीर्णाची तीच आपली लाडके आरजे प्रगती. थँक्यू सो मच सर, इतकं सुंदर तुम्ही वाक्य लिहिलं ते, खूप छान. सचिन मोकाशे सर, बँक कॉलनी धाराशिव येथून नियमित श्रोता आहेत ते देखील आपले, तर सरांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं म्हणतात, आणि दोन ओळी मी म्हणावे असं त्यांची इच्छा आहे. मी ट्राय करते सर, जमेल की नाही मला माहिती नाही तेवढं मधुश्री यांच्यासारखं, की त्यांचा खूपच गोड आवाज आहे त्या गाण्यामध्ये.

आपण एकदा आहात रेडिओ 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि अनंतची फरमाईश. अगदी आपले नियमित श्रोता आहेत अशोक शिंदे सर, यांचा देखील काल बर्थडे झाला पण काही फरमाईशमध्ये मला त्यांचं नाव घेता आलं नाही सर. आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं ते की सरांचा देखील काल बर्थडे होता. तसंच आपले नियमित श्रोता आहेत शहाजी सर, त्यांचा देखील आज बर्थडे आहे, जे लाईव्ह आपल्या प्रत्येक कार्यक्रम ऐकत असतात ते म्हणजे शहाजी शिंदे, दारफळ सिन्हा विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपनेर येथे कार्यरत असतात सर. शहाजी सरांचा देखील आज बर्थडे आहे आणि अशोक सरांचा देखील. तर विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे करूयात सरांना आणि बी लेट अशोक शिंदे सरांना देखील हॅपी बर्थडे करते. आणि खास त्यांच्यासाठी आज एक गीत द्यायचं आहे, दोघांसाठी एक गीत देणार आहे. तर अशोक शिंदे दारफळ, ते म्हणतात काल एक जून या दिवशी भरपूर लोकांनी, या दिवशी वाढदिवस असतात, एखाद्या मोठ्या सर्वांच्याच वाढदिवसाच्या मधून माझ्यावर प्रेम साथ देणाऱ्या सहकार्यांची भावना ठेवणाऱ्या लहान मोठ्यांनी वेळात वेळ काढून स्टेटस ठेवून मेसेज फेसबुक व्हॉट्सअपद्वारे फोन करून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानणार नाही कारण आभार मानल्याने आपल्या केलेल्या उपकाराची लगेच परतफेड होते, त्यामुळे उपकाराचे ओझे कमी होते आणि मला आपल्या उपकाराची जीवनात गरज आहे. तुमच्या उपकाराच्या शिदोरीचे गाठोडे माझ्या जीवनात खूप मोठं महत्त्व आहे आणि तसंच ते आयुष्यभर जपून ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. त्यामुळे आभार एखाद्या अनोळखी माणसाचे मानावेत कारण तो माणूस आपल्या जीवनात कधी येईल का नाही हे आपण सांगू इच्छित नाही आणि सांगताही येत नाही. माझ्या सुखदुःखात मोलाची सहकार्य केली आहेत सर्वांनी आणि जे काही आहे ते आपल्या उपकारामुळेच. आणि वाढदिवस वगैरे आवडत नाही परंतु तुम्ही दिलेल्या शुभेच्छेचं गाठोडं जपून ठेवून तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. धन्यवाद आपला मानलेला अशोक शिंदे असं सर म्हणतात आणि सरांची देखील मंगळवार टू मंगळवार फरमाईश असते. तर अशोक शिंदे सरांना देखील असंच एक मराठी गीत जे आवडेल असं गीत त्यांना देते आहे. नक्कीच आशा करते की त्यांना आवडेल हे गीत. तर नक्कीच ऐकूयात अशोक शिंदे सर आणि आपले नियमित श्रोते जे आहेत दारफळ येथून शहाजी शिंदे सर यांच्यासाठी हे सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला, मराठीतलं एव्हरग्रीन गाणं होतं हे, जे आपण नेहमी ऐकत असतो. तर पुढची फरमाईश, आपले बरेच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश, आपले नियमित श्रोत आहेत ते देखील, मदन कुलकर्णी सर समर्थनगर धाराशिवातून. सरांना सर देखील वेगळी गीतं पाठवत असतात. आज त्यांना पिकू या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. तर अनुपम रॉय यांनी हे गीत गायलं आहे. मनोज यादव आणि अनुपम रॉय यांचं गीत आहे. थँक्यू सो मच सर. आणि सॉरी सर, याच्या आधी देखील तुम्ही फरमाईश पाठवली ती मला घेता नाही आली, ते नक्कीच आज फरमाईश पूर्ण करते. तर ऐकूयात मदन कुलकर्णी सर समर्थनगर धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: अगर किसी को मुझे शादी करनी है तो
2: तुम्हारे 90 साल के बच्चे को साथ में अडॉप्ट करना पड़ेगा.
1: बिल्कुल करोगे?
2: माथा खराब नहीं है?

चला, आज बरीचशी गाणी ही वेगळी येत आहेत आणि वेगळी ऐकायला देखील भेटतात. तर पुढची फरमाइश यश बॉस या चित्रपटातील गीत. कुमार शानू, अलका याज्ञिक यांचा आवाज, जतीन ललित यांचं म्युझिक, जावेद अख्तर यांचं गीत. पडद्यावरती दिसतात शाहरुख खान आणि जुही चावला. तर गीत ऐकायचं आहे ते आपले श्रोते आहेत, नवीन श्रोते आहेत, ते म्हणतात हे गाणं ऐकू इच्छितो अमोल बाभळे आणि आशा बाभळे फ्रॉम कळंब जिल्हा धाराशिव. मी दररोज रेडिओ तेरणावरील सर्व कार्यक्रम ऐकते, खूप छान असतात, विशेषतः सर्व गाणी माझ्याच आवडीची लागत आहेत की काय असंच वाटतं. थँक्यू. तर तेरणेची प्रेरणा, शेतीविषयक माहिती, तसेच डॉक्टरांची घेतलेल्या मुलाखती, यातून खूप चांगली माहिती मिळते असं म्हणतात. थँक्यू टू रेडिओ तेरणा 90.4 FM. तर थँक्यू सो मच सर, असंच ऐकत चला आणि आनंद घेत चला रेडिओ तेरणा 90.4 FM चा. ऐकवत अमोल सर आणि आशाताईंच्या या सुंदरशा व्हॉट्सअप फरमायशीचा.

रात्री अनंतची फरमाईश पुन्हा एकदा 90s मधलं सुपरहिट चित्रपटातील गीत आलेलं आहे. सोमवार टू सोमवार सरांची फरमाईश असते पण काल मला घेता नाही आली सरांची फरमाईश. तर नियमित श्रोते आहेत सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र काका साहेब जाधव योगेश यादव मल्लीनाथ कांबळे विजय बनसोडे गोपाळ धुमाळ खलू बागवान या सर्वांनाच आज हे गीत ऐकायचं आहे. खलनायक या चित्रपटातील गीत आहे. माधुरी दीक्षित यांच्यावर चित्री झालेलं गीत आहे. आनंद बक्षी यांचं गीत, यल्पींचा म्युझिक, अलका याज्ञिक आणि मनोहर उदास यांनी हे सुंदरसं गीत गायलं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. ऐकूया सोमवारी ज्यांची फरमाईश असते आपले श्रोते सुनील जाधव सर आणि त्यांच्या मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे वाजतात 1:56, म्हणजेच 2 वाजतात. यानंतरची फरमाईशी आपले नियमित श्रोत आहेत सर देखील, ते आहेत समाधान जाधव सर, जे आहेत ओंकार ॲटो सर्व्हिस बार्शी येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे, कुमार शानू यांच्या आवाजातील गीत आहे, सुंदरसं गीत आहे. आणि श्याम यांचं हे गीत आहे प्यार आओ प्यार करे, हा चित्रपट आहे. तर कुमार शानू यांच्याबद्दल हे सुंदरसं गीत आहे. पडद्यावरती दिसतात सैफ अली खान आणि शिल्पा शेट्टी. ऐकूयात समाधान जाधव सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश संघर्ष या चित्रपटातील गीतासाठी, ज्यांची मंगळवार टू मंगळवार आता फरमाईश असणार आहे असे आपले श्रोते म्हणजे सुधाकर ढवळे नवी मुंबई येथून आपले नियमित श्रोते आहेत. आज त्यांना सोनू निगम यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. समीर यांचं गीत आहे, जतीन ललित यांचं म्युझिक, सुंदर असा चित्रपट, सुंदर असं गीत ऐकूयात. सुधाकर ढवळे फ्रॉम नवी मुंबई यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, संघर्ष चित्रपटातील सुंदर असं गीत आहे. तर भरपूर श्रोतांच्या आणखीन देखील फरमायशी आलेल्या आहेत, पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. कोणीही ज्यांना म्हणते मी वार ठरवून किंवा उद्या म्हणते त्यांच्या फरमायशी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते, पण तेवढंच नवीन देखील श्रोता ॲड होतात त्यामुळे राहून जातं. तर कोणी नाराज होत जाऊ नका, कारण की सर्वांच्याच फरमायशी पूर्ण करण्यासाठी मी इथे बसलेली आहे. तर पुढची फरमायश घेऊयात. श्रोता आहेत, नमस्कार आरजी प्रगतीताई, माझं नाव महेंद्र कुमार चव्हाण, राजधानी सातारा येथून. आज दिवस खूप खास आहे, कारण आज माझ्या वडिलांचा म्हणजेच दादांचा बर्थडे आहे, ॲनिव्हर्सरी आहे. ओके, पण सुदैवाने तो साजरा करण्यासाठी दादा आणि आई दोघेही नाहीत. ओके, पण त्यांच्या आठवणी प्रीत्यर्थ मला देवानंद यांचं गीत ऐकायचं आहे, जॉनी मेरा नाम या चित्रपटातील गीत आहे. आणि माझे वडील देवानंद यांचे खूप मोठे फॅन होते आणि आई हेमा मालिनी यांची, तर मी देखील खूप मोठी फॅन आहे चॉकलेट बॉयची, अर्थात देवानंद यांची. मला फार आवडतं देवानंद सर. तर ते म्हणतात, आज आई आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त ॲनिव्हर्सरीनिमित्त हे गीत ऐकायचं आहे, तरी प्रगतीताई आज आपण हे गाणं माझ्यासाठी लावाल आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या आई आणि दादांना मनापासून खूप खूप प्रेम, लव यू अँड आय मिस यू आई बाबा, आई दादा असं त्यांनी लिहिलं आहे. तर नक्कीच सर, त्यांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्यापर्यंत सोबत असणार आहे, ते तुमच्यासोबतच आहेत. त्यांना देखील माझ्याकडून देखील मी त्यांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त खूप शुभेच्छा देते. आणि ते म्हणतात, प्रगतीताई या गाण्याच्या दोन ओळी आपण जरूर आपल्या आवाजात सादर करावा. थँक्यू सो मच. तर थँक्यू सो मच सर, आपण देखील एवढ्या प्रेमाने हा मेसेज नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल अशी आशा करते. आणि खास त्यांच्यासाठी हे दोन ओळी नक्कीच गाऊन दाखवते, जे गीत खूप छान आहे जॉनी मेरा नाम या चित्रपटातील. पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले,

0: आणि आज कार्यक्रम मध्ये मी बरेच दिवसानंतर भाग घेत आहे आणि क्लासिक रेडिओ शो आजचा मला पण आवडला, कालचा पण आवडला, रोजच आवडत असतंय. परंतु क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण एक दिवशी मोहम्मद रफीचे हिंदी गाणे प्रसारित करावे ही विनंती आहे आणि कार्यक्रमाचे येळ वाढवावे, एक ते चार पर्यंत करावे. कारण फरमाशी लई आल्यात आपण म्हणत आहो आणि लई फरमाशी आल्यानंतर बी एका फरमाशमध्ये 10-12-15-20 नावं घेऊन सगळे श्रोत्यांचे समाधान होते ती. मग असं तर करावं म्हणजे कुणालाच नाराज कुणीच होणार नाही. आणि आज मला गाणं ऐकायचं आहे, हो फिरकी वाले तू कल फिर आना, फिर नहीं जाना, ओ तेरे नैना है जरा बेमान के. हे राजा और रंग मधलं गीत आहे, मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आहे. आनंद बक्षी गीतकार संगीतकार लक्ष्मीकांत पॅरीलाल यांचं आहे आणि गीत अगदी सुंदर आहे. आणि ऐकणारे आम्ही सर्वजण इंदिरानगर वैरागुरून पिशव्याचे व्यापारी अकबर शेख, मुन्नाबी शेख, आयशा शेख, अफसाना शेख, उमर शेख, अबू बकर शेख, आल्पिया शेख आणि माझे मित्र आहेत घाणेगावचे समाधान काटे आणि वासी महाराष्ट्रचे हिरामन खेराडे. आणि हिरामन खेराडेच्या मुलाचा त्या दिवशी वाढदिवस होता, तरी आपण काय माझं व्हॉइस प्रसारित केलं नाही, तरी मी आज आणवासमध्ये हिरामन खेराडेच्या मुलाला मी शुभेच्छा देत आहे वाढदिवसाच्या. आणि गाणं आयुष्य ऐकावे. आता मी सध्याला पिशव्या लावत आहे, माल कातरत आहे आणि पिशव्या उदार बाजार असल्यामुळे आज मला माल लावता लावता मी हा कार्यक्रम ऐकत आहे.
1: थँक्यू सो मच सर. आणि खरं तर त्या दिवशी सर तुमचा जो व्हॉइस होता तो डाउनलोड नव्हता होत, थोडासा प्रॉब्लेम झाला होता टेक्निकली, त्यामुळे तो फरमाईशमध्ये मी घेतला नव्हता. पण आज नक्कीच तुमचा फरमाईश पूर्ण करते. बऱ्याच दिवसानंतर तुम्ही व्हॉइस पाठवला आहे, तर ऐकूयात आपले जे पिशव्याचे व्यापारी आहेत शेख सर यांची सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे वाजतात 2:18 आणि आणखीन खूप फरमाईश राहिल्यात, ज्यांना मी म्हणते खरंच फरमाईश घेते घेते पण तरी देखील राहून जातात, असे श्रोते देखील खूप म्हणतात की तुम्ही म्हणता आणि घेत नाही, पण तुम्हाला देखील माहिती आहे की नवीन श्रोते तेवढेच ॲड झालेत, त्यामुळे जरी राहून गेले असले तरी नाराज होत जाऊ नका, मी फरमाईश पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करते. आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली आहे असे आपले नियमित श्रोते आहेत, अमित नारायण लोंढे वारणानगर पन्हाळा कोल्हापूर येथून, आणि सरांना आज ये दिल लगी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, लता मंगेशकर आणि कुमार शानू यांचा आवाज आहे, फेवरेट सॉन्ग आहे असं म्हणतात. आणि ते सांगतात की आज सोनाक्षी सिन्हा आणि तेजस्वी प्रधान यांचा बर्थडे आहे, तर त्यांना खरंच रेडिओ त्यांच्याकडून शुभेच्छा देऊयात. आणि ऐकूयात अमित नारायण लोंढे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

दिल है तुम्हारा। सलाईनंतरची फरमाईश ऐकवत, आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली पुन्हा एकदा, ते म्हणतात नमस्कार आरजे प्रगती मॅडम, नमस्कार सर, मी विजय मधुकर सातव राहणार वांगी नंबर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून। तर सर म्हणतात आज मला दिल का क्या कसूर या चित्रपटात गीत ऐकायचं आहे, रेडिओ ऑन केला आणि तुमचा आवाज ऐकला आणि फरमाईश लावण्याची इच्छा झाली, मस्त असं वातावरण झालं आहे पुण्यामध्ये, पाऊस येण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं आहे। थँक्यू सो मच सर, आणि असंच ऐकत चला, आनंदी राहत चला आणि ऐकत रहा रेडिओ तणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकवा विजय मधुकर सातव सर जे आपले नियमित श्रोता आहेत, यांची दिल का क्या कसूर या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश।

दुपारचे वाटत आहेत 2:26 आणि खरं तर रोज येणारं गाणं आहे आणि चित्रपट आहे धडकन. तर धडकन या चित्रपटातील गीत आलं आहे पुन्हा एकदा आणि श्रोते आहेत बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवणारे. ते म्हणतात, नमस्कार दीदी, नमस्कार सर, गाव जवळे उमेश नवरकर, रेश्मा नावडकर, ओके उमेश नावडकर सर, रेश्मा नावडकर. खूप दिवस झाले फरमाईश पूर्ण नाही झाली आहे. धडकन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आणि आम्हीसुद्धा खूप मोठे फॅन आहोत. सकाळचा 6 भक्ती तरंग नित्य नियमाने ऐकतो. दिवसभर शेतात काम करत असताना देखील आम्ही गाणी ऐकत असतो. मात्र आता खूप दिवस झालं फरमाईश येतच नाही आहे, तर आज नक्कीच फरमाईश करा. 2 झालं तसं म्हणतात, तसं नक्कीच फरमाईश पूर्ण करते आज. आणि असेच दुसरे देखील श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे, ते म्हणजे त्या देखील आपल्या नियमित श्रोते आहेत. त्या म्हणजे कल्पना घळकेताई, ज्या आहेत कव्हेतून. त्या म्हणतात की, प्रगत मॅडम, माझ्या मिस्टरांसाठी गाणं ऐकायचं आहे, त्यांचा बर्थडे होता, तर आज त्यांच्या बर्थडेसाठी मला गीत द्यायचं आहे. 21 त्यांचा बर्थडे होता पण तुम्ही फरमाईश घेतली नाही म्हणतात, तर त्याच्यासाठी सॉरी म्हणते ताई. पण नक्कीच आज नक्कीच फरमाईश पूर्ण करते. आणि त्या म्हणते की, आम्ही नाराज नाही तुमच्यावर, कारण की मी नाराज होऊ शकत नाही, तुमच्यावरती खूप खूप प्रेम आणि तुमच्यावर आहे असं म्हणतात कल्पनाताई. तर थँक्यू सो मच कल्पनाताई समजून घेतल्याबद्दल आणि एवढं प्रेम करत राहिल्याबद्दल. तर नक्कीच आज सरांसाठी फरमाईश पूर्ण करूयात. ऐकूयात, आपल्या नियमित श्रोत्या आहेत कल्पना घळके, स्वप्नाली घळके, सिद्धेश्वर घळके आणि बर्थडे बॉय असं देखील लिहिलं त्यांनी. आणि सायली घोलप, रुद्र घोलप, आम्हा सर्वांनाच सिद्धेश्वर घळके यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि धडकन या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि तसंच आपले 2 फरमाईश पाठवणारे श्रोते म्हणजे उमेश नावडकर सर आणि रेश्मा नावडकर मॅडमची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, यानंतरची फरमाईश, ज्यांची 2 महिन्यानंतर फरमाईश आली. अजय आपले गुळपुळीचे नियमित श्रोत आहेत सोमनाथ चिकणे सर, आणि ते द्राक्षबागेत आता काम करत आहेत म्हणतात, आणि 2 महिने झाले मॅडम फरमाईश नाही पूर्ण झाली आहे, आणि टाकली पण नव्हती त्यांनी, तर आता नक्कीच फरमाईश पूर्ण करते. ऐकूया सोमनाथ चिकणे जे आपले नियमित श्रोते आहेत गुळपुळी तालुका बारशेतून, त्यांना आज ऐकायचं आहे DDL जे या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. सुंदरसा सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. दुपारचं वाजतं 2:39 म्हणजे पावणे तीन वाजतात. आणि यानंतरची फरमाईश सोनाली बारबोलेताईंची आलेली आहे, ज्या आहेत अकलूज माळशिरस सोलापूर येथून. बरेच दिवस झाले त्यांची देखील फरमाईशी पूर्ण नाही करता आली. तर आज त्यांनी जो 90s सुपरहिट ठरलेला चित्रपट होता तो म्हणजे राज या चित्रपटातील गीत आलेलं आहे. पुन्हा एकदा अलका याज्ञिक, उदित नारायण यांचा आवाज, नदीम श्रवण यांचं म्युझिक, गीत समीर यांचं. ऐकूयात सोनाली ताईंची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश पूर्ण करूया. ते म्हणतात की 2-4 वेळेस फरमाईश पाठवली आहे पण काही फरमाईश पूर्ण नाही झाली. असे आपले नियमित श्रोते आहेत. मनोज उमाकांत मठपती बोलतोय लोहारा येथून. मॅडम फरमाईश पूर्ण नाही झाली आहे तर आज नक्कीच फरमाईश पूर्ण करा असं म्हणतात. इंदिरानगर लोहारा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून. आणि त्यांच्यासोबत आहेत पिंटू लोखंडे, दीपक राजमाने, तम्मा स्वामी असं त्यांनी पाठवलेलं आहे. तर नक्की सर आज फरमाईश पूर्ण करते. इम्रान हाशमी यांचं एक खरं तर त्यांची रोमॅन्टिक गाणी प्रसिद्ध आहेत. त्याच्यातलंच एक उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं एक सुंदर गीत आहे. नदीम श्रवण यांचं म्युझिक, समीर यांचं गीत आहे, ज्याच्यासोबत इम्रान हाशमी आणि दिया मिर्झा पडद्यावरती दिसतात. ऐकूयात ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश. आपले नियमित श्रोते मनोज सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एक तहत रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. शोले या चित्रपटातील गीत आलेलं आहे आणि लता मंगेशकर यांचं आवाज आहे, सुंदरसं गीत आहे. पडद्यावरती दिसतात हेमा मालिनी डान्स करताना आणि अगदी उन्हामध्ये, तेवढ्या उन्हामध्ये त्यांनी डान्स केला होता. असंच उन्हाळ्याचं ऊन होतं असं त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं आणि त्यामध्ये पायात काहीही न घालता तो डान्स त्यांनी केलेला आहे. तर असंच गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोता आहेत, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजातले कर्मचारी आहेत, सलीम नायकवडी सर. आज त्यांनी बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे, तर त्यांना आज शोले या चित्रपटातील हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर शो गीताचा. ऐकूयात सलीम नायकोडी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला शोले या चित्रपटातील गीत असंच पुढचं देखील एव्हरग्रीन राहिलेलं गाणं आहे. सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील गीत आहे. मुकेश यांचा आवाज आहे. खूप सुंदर हे गीत आहे आणि हेच गीत ऐकायचं आहे व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर यांना, जे आहे धाराशिव येथून. वैजयंती माला गंगाधर चांडगे, पद्मिन भस्मे, मधुकर क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्ष गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता अजय अपसिंगेकर, रेश्मा राजू उपरे, शिवानी अजय अपसिंगेकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसिंगेकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे यांना. तर ऐकवात व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन, जे आहे धाराशिव आणि त्यांच्या सर्व फॅमिलीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. वाजत आहेत दुपारचे 3 आणि याच शेवटच्या गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबणार आहे. तर जाता जाता सुंदर असं गीत आहे, आपकी कसम या चित्रपटातील गीत देते आहे. आणि जो माणूस एकदा आपल्यातून जातो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी घेऊन जातो, आपल्यातून तो निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा त्याची व्हॅल्यू काय होती, असं सांगणारं हे सुंदर असं गीत आहे. आपल्या जीवनाला असं साजेसं गीत किशोरदांनी गायलं आहे, गायले देखील तेवढंच गोड. तर हेच गीत आज आपल्या श्रोत्यांनी पाठवले. प्रल्हाद रावळकर सर, शफिक सय्यद, प्रकाश वाघमारे, राहणार चांदाई ठोंबरा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना इथून आपले नियमित श्रोत आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश. आणि नेहमी सर एक वाक्य जे शेवटचं देतात ते आपल्याला रिलेट करणारं असतं. आजचं वाक्य असं आहे की आयुष्य हे फक्त घालवायचं नसतं तर ते जगायचं असतं, कारण त्याला वन्स मोर नसतो. क्या बात आहे सर, थँक्यू सो मच सर, एवढा सुंदर असा थॉट पाठवला त्याबद्दल. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत, नियमित श्रोते प्रल्हाद रावळकर सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश. याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथंच थांबते. भेटूयात उद्या लाईव्ह 1 ते 3 दरम्यान. अशा सदाभहार गीतांचा नजराणा ऐकण्यासाठी रेडिओ तणावरती ज्या श्रोतांच्या फरमाईश राहिल्यात आय एम रिअली सॉरी म्हणते, कारण की वेळ झाली आहे त्यामुळे जावं लागतंय. आणि भेटूयात उद्या, पण नाराज कोणी होऊ नका, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.
1: जिंदगी का सफर है ये तय.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 12वीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षा ही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे.
2: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचं सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
1: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65.
2: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
1: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
3: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो. आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे. तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये. यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन, एक बहुगुणी कृषी उद्योग, याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे. यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते. निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते. एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास

0: होऊ शकतो. परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत. आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो. चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे. विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे. विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत. सहस्त्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे. कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टिमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे. अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल. त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात. ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे. कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे. कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत. काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते. खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे तिचा कसही कमी झाला आहे. पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे. त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढते दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे. आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत. अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खात्यातोंडांची संख्या वाढत आहे. 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे. ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे. खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे. त्यामुळेच नवनवीन कुटीर उद्योग निर्माण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे, कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात. त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे, पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे, त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी, लहान मुले, स्त्रिया, अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे कृषी पदवीधर, विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे. संशोधन करायला भरपूर वाव आहे. सुतार, लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो. नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा, इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात, किंवा शेताच्या बांधाला झाडात झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते. आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख. मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे. पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात. साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो. आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची. ही सातेरी मोहळ झाडांच्या ढोलीत, खड्ड्यांमध्ये, खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात. प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात. त्यांची वस्ती स्थिर असते. आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते. फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं. त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात. पावसाळा, हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं. आग्या मोहळाचा मध ती मोहळ नष्ट करून मिळवला जातो, पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही. आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो. मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगल झाडीतून मिळवावी लागतात किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात. त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी, आळ्या, कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात. प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं. राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी आणि फक्त प्रजननासाठी उपयोगी पडणारे 100-500 नर हे त्यांचे भाऊ. त्यांचं मिलन इतर मोहळातल्या राणीशी होत असतं आणि ती उंच हवेत मिलन झालेली राणी माशी नव्या मोहळाची स्थापना करते. इतर प्रौढ कामकरी माशा तिला मदत करतात. अंडी घालण्यासाठी षटकोनी घरांची मेणाची नवी पोळी बांधणे, स्वच्छता ठेवणे, आळ्यांना मध आणि परागकण, त्याचप्रमाणे डोक्यातील ग्रंथीत निर्माण होणारे प्रथिनयुक्त शिशु अन्न भरवणे, मोहळाचं संरक्षण करणे, भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलोऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं तर राणी माशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणी माशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1,012 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 15-15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व परागकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. 2 समांतर पोळ्यात 2-2 माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं. त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात. जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो, त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वनविभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत राहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
3: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, हिंदी सिनेमांमध्ये प्रचलित शब्द आणि त्यामधून निर्माण होणारी गीतं ही लोकप्रियता मिळवण्यासाठी या रचना कारणीभूत ठरत असतात. आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमामध्ये आपण अशीच थीम घेतलेली आहे, जी आहे महबूब. आणि या थीमवरील आधारित गीत आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात सूरज या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात महबूब की मेहंदी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हिमालय की गोद में या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात. आजची आपली थीम आहे महबूब. हे गीत गायलं आहे मुकेश यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात महबूबिया थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे धर्मवीर.

मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटातील गीत गात आहेत किशोर कुमार. गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात फिजा या चित्रपटासाठी सुनिधी चव्हाण आणि कृष्ण यांच्या आवाजातील तेजपाल कौर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहात बीबी नंबर वन या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील सुखविंदर यांचं गीत. संगीतकार आहेत सुखविंदर सिंग.

श्रोते हो स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत। संगीतकार आहेत अनु मलिक आणि चित्रपट आहे डुप्लिकेट।

श्रोतेहू स्वर भार या कार्यक्रमात महेबूब या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अजनबी या चित्रपटासाठी अदनान सामी आणि सोनिधी चव्हाण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात आर डी बर्मन यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत आर डी बर्मन, चित्रपट शोले. श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या संबंधीच्या आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला निश्चितपणे कळवू शकता. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 अर्थात 9970500900. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रिये संदर्भात संभ्रम आहे।
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षा मार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे।
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं। नोंदणीसाठी आज संपर्क करा, मोबाईल 94219 78 078, मोबाईल 97640 49 169 आणि 86 98 65 20 65।
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे।
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि पुन्हा हजर झाली आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. त्यांची गाणी कुणीही ऐकली नसतील असं झालंच नसेल, कारण की त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं हे आपल्या ओठांवरती रेंगाळतं. आणि आजचे आपले बिग स्टार कोण आहेत लवकरच सांगणार आहे, आणि त्यांची यशोगाथा आपण आपल्या बिग स्टार शो मधून जाणून घेतोय. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला. मंडळी, हिंदी पार्श्वगायन आणि त्या पार्श्वगायनाला एक वेगळी उंची आणि तेवढाच ठोस पाया देण्याची किमया अगदी थोडक्या जणांनी केली आहे. यामध्ये खरंच KL सहगल पासून अगदी अरिजित सिंग इथंपर्यंत ती यादी पोहोचते. यातील मधली कडी ती किशोरदा, मोहम्मद रफी, मन्नाडे, मुकेश हे आहेत. आणि याच जादुई पार्श्वगायनाला एक वेगळा आयाम दिला तो महान पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांनी. त्यामुळं हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा 16 भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आणि रसिकांना मंत्रमुग्ध केलं. SP आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये मोठी प्लेस आपण SP देत आहोत. त्यामुळं आजचे आपले बिग स्टार आहेत SPB, अर्थात SP बालसुब्रमण्यम. आजच्या बिग स्टार शो मधून जाणून घेऊयात SPचा हा सुंदरसा प्रवास.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल, कारण आजचे आपले बिग स्टार आहेत यसपी बालसुब्रमण्यम. यसपींचा आवाज आणि त्या गाण्यातील लयता ही आपल्याला वेधूनच घेते. अनेक भागांमधून अनेक प्रतिभा संगीत क्षेत्रात येतात, परंतु यसपींचा आवाज आणि स्टाईलच मोठी मजेदार आहे. ते गीतांचे बोल आणि त्यातील भाव पटकन समजून घेतात, म्हणूनच त्यांची दर्दभरी गाणी असोत, प्रेमगीतं असोत, विनोदी प्रसंगाची गीतं असोत, यसपी सगळ्यातच लाजवाब आहे. म्हणूनच त्यांचं तेरे मेरे बीच में हे गीत आणि मेरे जीवन साथी ही दोन्ही गाणी जर आपण ऐकली तर फरक फक्त जाणवतच नाही, तर तो आपलं लक्षही वेधून घेतो. आणि हे यसपींचं आणखीन एक वेगळंपण म्हणावं लागेल.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेना 90.4 FM वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी, असेच वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेना ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय यस्मिनना. यस्मिनना लहान वयात संगीताची आवड निर्माण झाली. त्यांचे वडील यस्मी साममूर्ती एक हरिकथा कलाकार होते. त्यामुळे यस्मिनना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली. परंतु यस्मिननी इंजिनियर व्हावं असं साममूर्ती यांना वाटायचं, म्हणून अनंतपुराच्या JNTU मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. वडिलांची महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी याच दरम्यान संगीताची वाटचालही सुरू केली आणि 1964 साली त्यांनी हौशी गायकासाठीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. यस्मिनने 1966 मध्ये पार्श्वगायनाला सुरुवात केली आणि यानंतर 1969 मध्ये शांती नीलयम ईआर काई हे गीत त्यांनी गायलं. यानंतर सत्यम यांनी संगीतबद्ध केलेल्या केनी वायसू या तेलुगू चित्रपटातील ये दिविली या गाण्याच्या गायनाने त्यांच्या कारकिर्दीला नवीन ओळख आणि नवीन दिशा मिळाली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. आजचे आपले बिग स्टार आहेत SPB, म्हणजेच SP बालसुब्रमण्यम. SP कोणत्याही गायकाने एकाच दिवशी सर्वाधिक गाणी सादर करण्याचा मान हा त्यांनाच मिळाला. त्यांनी 8 फेब्रुवारी 1981 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत कन्नडमध्ये 21, तमिळमध्ये 19 गाणी, हिंदीमध्ये 16 गाणी एकदाच रेकॉर्ड केली. याबद्दल ते म्हणायचे, मी एका दिवसात 15 ते 20 गाणी रेकॉर्ड करायचो आणि आनंद मिलिंदसाठी परतीचं तिकीट काढायचो. 1970 दशकात त्यांनी MG रामचंद्रन, शिवाजी गणेशन आणि SM विश्वनाथ यांच्या सोबत काम केलं. इलाई राजा हे सिने क्षेत्रात येण्यापूर्वीच SP आणि त्यांचा प्रवास सुरू झाला होता. आणि सुरुवातीच्या काळात ते संपूर्ण दक्षिण भारतातील शहरांमधून गायन करायचे.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत एसपी बालसुब्रमण्यम. एसपी बालसुब्रमण्यम हे 1980 शंकर भरणम या चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी झाले. हा चित्रपट तेलुगू सिनेसृष्टीत आत्तापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. शास्त्रीय दृष्ट्या प्रशिक्षित नसूनही त्यांनी गाणी रेकॉर्ड करताना फिल्मी संगीताचा आणि त्यातील क्रिएटिव्हिटीचा वापर केला. त्यामुळे यस्पींना त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि यस्पींच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा ट्विस्ट आला, तो 1981 एक दुजे के लिएच्या निमित्तानं, ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायनाचा दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगति सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत एसपी बालसुब्रमण्यम। मित्रांनो, एक दुजे के लिएच्या माध्यमातून एसपींचा हिंदी सिनेमात बोलबाला सुरू झाला। याचबरोबर एसपींनी दक्षिण आणि तेलुगू भाषांमध्ये अधिक गाणी रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली। इलाई राजा, यस जानकी आणि एसपी हे त्रिकूट 1970 आणि 80 दशकात सर्वाधिक यशस्वी मानलं जातं। सागर संगम 1983 आणि रुद्रावीणा 1988 यासाठी एसपी आणि इलाई राजा यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी एसपींना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। आणि चित्रपट यशस्वी व्हायचा असेल तर एसपी आणि इलाई राजा यांचं महत्त्व वाढलं।

लिंकिंग रोड, कभी वार्डन रोड, डंकन रोड, लैमिंगटन।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत आणि आजची आपली मैफिल रंगलेली आहे ती आपल्या एसपी बालसुब्रमण्यम यांच्या गीतांनी. आणि एका एपिसोड मध्ये एसपीदांची गाणी घेणं खरंच कठीण आहे. आपण मोजकीच गाणी त्यांची जी टॉप रेटेड हिट गाणी आहेत ती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, यस्मिनच्या जीवनामध्ये आणखीन एक नवा ट्विस्ट आला, तो 1989 ब्लॉकबस्टर मैंने प्यार कियाच्या रूपानं. 1990 दशकात यस्मिन अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणून पुढे आले. यानंतर पुन्हा सूरज बडजाता यांच्या हम आपके है कोणचा उल्लेख करावाच लागेल. या चित्रपटातील गीतांनीही लोकांना मंत्रमुग्ध केलं. यातील दीदी तेरा देवर दिवाना हे लता मंगेशकर यांच्या सोबतचं गीत त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेलं.

आपण एक तहत रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो. आणि आजचे आपले बिग स्टार देखील खूप जास्त स्पेशल आहेत. आजचे आपले बिग स्टार आहेत SP बालसुब्रमण्यम. यानंतर आणखीन एक ट्विस्ट यस्मिनच्या जीवनामध्ये आला. त्यांनी AR रेहमानसोबत अनेक चित्रपटांमधून पार्श्वगायन केलं. यस्मिननी सुरुवातीस रोजा या चित्रपटात पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. इतर लोकप्रिय गीतांमध्ये पुधिया मुगम मधील जुलाई माधम या गाण्याचाही समावेश करता येईल. 1995 त्यांना गणयोगी पंचाक्षरी गवईसाठी उमांडू घुमुंडू या गाण्यासाठी 4th राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 2013 यस्मिननी चेन्नई एक्सप्रेस साठी शीर्षक गीत गायलं. बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. मंडळी, यस्मिन हे एकमेव गायक आहेत ज्यांची 54 वर्षाची संगीत कारकीर्द राहिली. त्यांच्या शेवटच्या दिवसातही त्यांनी दररोज 2 गाणी रेकॉर्ड केली आहेत. यस्मिन खऱ्या अर्थानं लोकांचे भावभावना व्यक्त करणारे सर्वांग सुंदर गायक ठरले. यस्मिननी भाषा ही कधीच आपल्या गायकीत महत्वाची ठरू दिली नाही. दक्षिणात्य संगीत असेल, तमिळ संगीत असेल, तेलुगू किंवा हिंदीतील गाणी असतील, यस्मिनचा सूर लागला की कान हे तृप्त करतातच. मग भाषेचा अडसर येत नाही. संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने 40,000 गीतं गायल्याचा विक्रमही यस्मिनच्याच नावावर आहे. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या सर्वोच्च पुरस्काराचे ते विजेते ठरले. यस्मिनची गायनशैली खऱ्या अर्थाने हृदयापर्यंत पोहोचते आणि गीतातील अचूक भाव आपल्यालाही जगायला भाग पाडतं. म्हणूनच यस्मिन हे एक महान गायक आणि संगीतातील अनुभूती म्हणून ओळखले जातात. आणि म्हणूनच ते आहेत रेडिओ 13 चे बिग बिग बिग स्टार.

आता वेळ झाली टाटा बाय बाय म्हणण्याची. पुन्हा एकदा आपण भेटणारच आहोत नवीन बिग स्टार सोबत. त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायला आपल्या रेडिओ तेरणावरती. आजचे आपले बिग स्टार होते SP बालसुब्रमण्यम. आणि आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 99705900 वरती. तर भेटूयात पुढच्या भागात नवीन बिग स्टार सोबत, RJ प्रगती सोबत, म्हणजेच माझ्यासोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: बारावीची परीक्षा दिली आहे, एमएसटी सीईटी परीक्षाही दिली आहे, आता ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात संभ्रम आहे?
1: काळजी नको, धाराशिव जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्र राज्याचे सीईटी कक्ष तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे असून या कक्षामार्फत प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, कालावधी प्रक्रिया समजून घेण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत विभागीय सुसंवाद कार्यक्रमाचं शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलं आहे.
0: एमएसटी सीईटी परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड समजून घेण्यासाठी अवश्य सहभागी व्हावं. नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल 94219 78 0 78, मोबाईल 97640 49 169, आणि 86 98 65 20 65.
1: कॅप प्रक्रिया विभागीय सुसंवाद कार्यक्रम 5 जून रोजी सकाळी 11 वाजता होणार असून सर्व विद्यार्थ्यांनी नोंदणी करून अवश्य सहभागी व्हावं असं आवाहन प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे.
0: स्थळ तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज, सोलापूर रोड, धाराशिव. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

झम झम

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।